तो तुम ते लेना, तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सेना। तू मेरा पिता, तू है मेरा माता,

0: भैया पाएंगे जब ते तुम्हारे तब ते कुआं तेरे नियानो राम रीम पुराण करान अनेक है मत एक न मान्यो
1: सिमरो शास्त्र वे सबे वो भेद के आम एक न जान्यो कृपा तुम्हारी कर मैं न क्यों सब तो बहान्यो सगल द्वार को छाट के ਵਾਹਿਗੇ ਕੀ ਲਾਜਵਾਸ ਗੋਬਿੰਦਾ ਅਸਤਵਾ ਰਾਮ ਕਲੀ ਮੱਲਾ ਤੀਜਾ ਆਨੰਦ ਇੱਕ ਓਮਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਆਨੰਦ ਪਿਆ ਮੇਰੀ ਮਾਇ ਸਤਿਗੁਰੂ ਮੈਂ ਪਾਇਆ ਸਤਿਗੁਰ ਤੇ ਪਾਇਆ ਸਹਿ ਛੇਤੀ ਮਨ ਵਜੀਆਂ ਵਧਾਈਆਂ ਰਾਗ ਤਨ ਪਰਿਵਾਰ ਭਰੀਆਂ ਸ਼ਬਦ ਗਾਉਣੇ ਆਈਆਂ ਸ਼ਬਦੋ ਤੋ ਗਾਓ ਵਾਰੀ ਕੇਰਾ ਮੰਜਨੀ ਵਸਾਇਆ ਕਹੇ ਨਾਨਕ ਆਨੰਦ ਹੋਵਾ ਸਤਿਗੁਰੂ ਮੈਂ ਪਾਇਆ ਇਹ ਮਨਾ ਮੇਰਿਆ ਤੂੰ ਸਦਾ ਰੋ ਹਰ ਨਾਲ ਹਰ ਨਾ ਰੋ ਤੂੰ ਮਨ ਮੇਰੇ ਦੁੱਖ ਸਭ ਵਿਸਾਰਣਾ अंगीकारो करे तेरा कार्य सब सुवारना सबना गला सुमरा स्वामी सो क्यों मन विसारे कहे नानक मन मेरे सदरो नाले साचे सहबा क्या नहीं कर तेरे करता तेरे सब कुछ आज जिससे सो पाए सिर्फ सलाह तेरी नाम मन वसाए नाम जिनके मन वस्या वाजे शब्द कनेरे कहे नानक सच्चे सहब क्या नहीं कर तेरे साचा नाम मेरा आधारो साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मना वस्या जिन इच्छा सब पुजाइया सदा कुर्बान किता गुरु बिटो जिसने वड्याईया कहे नानक सुनो संतो सवतरो पे यारो साचा नाम मेरा धारो वाजे पंशो चित कर सवागे शब्द वाजे कला चित कर तारिया पाइंदो तुद वस कीते काल कंटक मारिया तुरकरम पाया तुझ जिन